गावन साध विचारे, गावन जति सती संतोखी, गावै वीर करारे, गावन पंडित पढ़न रखीसर, जुग जुग वेदा नाले, गावै मोहनिया मन मोहन, सुरगा मछ पयाले, गावन रत्नो पाए तेरे, अठसठ तीर्थ नाले, गावै जोध महाबल सूरा, गावै खानी चारे, गावै खंड मंडल वर भंडा, कर कर रखे धारे, सेई तुदनो गावै जो तुद भावन, रते तेरे भगत रसाले, होर केते गावन से मैं चित ना आवन, नानक क्या विचारे, सोई सोई सदा सच साहिब, साचा साची नाई, है पी होसी जाए ना जासी, रचना जिन रचाई, रंगी रंगी भाती कर कर जिनसी, माया जिनो पाई, कर कर वेखै कीता अपना, जिव तिस दी वड्याई, जो तिस भावै सोई करसी, हुक्म ना करना जाई, सो पातशाह हो शाह पात साहिब, नानक रहन रजाई, मुंदा संतोख सरम पत झोली,